कच्चा ऐकोप्यानो कुमनीनात कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे कुमनीनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनील रेगस गैलेले जावन साथ प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

या गीता सवे आईचे कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करू. येदोळवरेक कोंगणी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.